सचे तेरे खंड सचे ब्रह्मण सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करणे सर्व विचार सचे तर अमर सचा दीवान सचे तर हुक्म सचा फरमान।